साचे भावै शब्द प्यारा, त्रिभवन साच कला धर थापी, साचे ही पतियाईंदा। वड्डा वड्डा आखै सब कोई, गुरबिन सोझी किनै न होई।